0: प्रेमा तुझे वेडा हो शकत नाही कोणी तिसरा तुझे साठी मी मत साठी तू इतरांच्या नानाची टांग
1: जिथं मी जातो तिथे तू दिसते हवं ते तुझे सुगंध पसरते मनात तू माझ्या ध्यानात तू चारी दिशा